0: तीन कुटुंबांच्या पैकी एक दोन तीन घरांनी काकूस आले आणि इगर्जेन ते काकूस आले. एक पटी बिस्पाचे विजीट धरली आमच्या गावात. बिस्पाचे विजीट जाताना तुका गोत्ता न्हे तुक रायाळ ड्रेस घालणं, भेतकाटी धरणं, व्हडली एक टोपी दवरणं, मागीर दोतोर आणि करणं, मिसा उपरांत येऊन अधिक मान अधिक दोतोर बाजील साल्वादोर सोजान रावचे आणि सगळे लोकांनी येऊन दिंबेर पडून त्याच्या मोदी असो कुंभ काढूनसो. सकाळी एका व्हडली मायक उमो काढूंक जावना म्हणजे लाईनीर लोक येतात उमो काढून येतात. आम्ही धाकटे भुरगे आणि ती व्हडली माय गेली घरा गेली. आता जायना ही उमो काढूची गजाल जावची ना म्हणून मागीर ती सांजेर आयल्या चार वरार. फादराबान विचारलें कितें घे माय आयल्या हितून. हांव बिस्पाच्या मदीं असो उमो काढूंक आयलां फादर म्हणून. जाव भितर आहा बिस्प इल्लोल बस म्हणून. बिस्साहेब बिस्साहेब भितर आसा इल्लोल बस म्हणून. ही बसली भायर इल्लो 5 मिनटां जाली 10 मिनटां जाली येऊ ना. तिका काय ना एक दिंबियर पडून उमो काढून घरा वसाचे इतल्यांत. मागीर पदराबाटी सारली बिस्साहेब खंय गेला सुमार वेळ जालो न्हे म्हाका घरा वसाय जाता वेळ जाता काळोख जाता आसा राव घे इल्लो वेळ बिस्पात येता म्हणून. मागीर तो येऊ ना परतून 5 मिनटां जाता ना तिने विचारलें राविल्लो वेळ राव बिस्साहेब काकसाक गेलो म्हणून. ही व्हडली माया न्हे तिका म्हणल्यार बिस्साहेब काकसाक येता म्हणलें चिंतू गुत्त जायना ती अशें करून रावली देवन तरा तरासून गेलीच. म्हणल्यार तिका बिक्सा काकसाक गेल्लो बिस्साहेब काकसाक गेला म्हणली गजल तिका इथे धरूंक जायना भितर तांबडे तशें चिंतला न्हे जाल्यार आमची व्हडली मागीर कशें म्हणटाली म्हळ्यार बापसाहेबा कडेन देव उलयता म्हणटाली. आमी कितले की वर्सां ल्हान आसताना बापसाहेबा कडेन देव उलयतात म्हणून चिंतून व्हड जाल्ले मनीस. आमी विचारले व्हडले म्हळ्यार कशें उलयता तो कागदान उलयता. कागदां कशें म्हळ्यार बापसाहेबाक कागदां बापसाहेब न्हिदले जाल्यार देव ताच्या उशाच्या पोंदा दवरता म्हणून. ओके उशा पोंदा दवर आनी ती व्हडली मागीर कशी आयकला आसतालें तिणें बापसाहेब बिस्साहेब म्हळ्यार त्याल्या वेळाचें म्हणून तशें व्हडली मागीर उलयनासतनाच गेल्या म्हणल्यार तिका एक्सेप्ट करूंक जावना. हय आमच्या गांवांत गर्बेज मेहता जाताली सकट गांवांत जातात आतांय जातात. आनी गर्बेज मेहताक फादर सेराव आयल्या सुरवेर फादराबान गर्बेज मेहता पर अनाउंस केली ह्या हप्त्यांत आमी अल्याल्या वाड्याक गर्बेज मेहता घेता म्हणून. तीन वाडे गर्बेज मेहता जाली. दुसऱ्या हप्त्यांत गर्बेज मेहता जाताना फादराबान सांगले ह्या हप्त्यांत सोमार इगर्जे वाडो, मंगळारा बल्लेर वाडो, बुधवारा मारूर वाडो, ब्रेस्तारा कजेबेल वाडो.
1: वाड्याचे नाव वाड आसात
0: वय म्हाका याद ताका याद. तो सांजे येवचे चार वरांच्या उपरांत गर्बेज मेहता घेवचे. फादराब घाले म्हणालो म्हणार आदल्या हप्त्यांत थोडा आनी हांव गर्बेज मेहताक गेलो ह्या बाराय आतां सोमार आतां ब्रेस्तार मेसून गर्बेज मेहता आसतात तुमच्या घरा पेट्याक पुरो बंदून गेला नातल्यार हांव येताना तुमी वूट पेट्या बोस पेट्या म्हणटात ते म्हाका म्हणटात की पेट्याक म्हणटात देखून तुमी पेट्याक बांदून गेला.
1: करेक्ट मात्र
0: तो बरो बारीक खुशाली फादराब म्हाका बॉप्तिज्म दिल्लो. आमी तिसऱ्यांत आसताना वल्टी ते दाळा एक आमच्या सांगात एक चेडूं भुरग्यां शिकतालें तें क्लासींत लास्ट शिक्षण. आतां काजर जावन ताचे भुरगे बऱ्या बऱ्या पोजिशनाक पावल्यात. अप्रूप आमकां हेडमास्टर आमच्या क्लासीक येवचे तो येना. ताणें येवन एक एकांचे क्लास काणगोवचे. एक दीस आयलो ताका पळयल्यार तर भियेतालीं भुरगीं मनीस बरो बट कडक. त्या चेडवा कडेन विचारलें ताणें लिंग कळली इश्ट विधा म्हणून आनी एक्चुली मूर विधा म्हणून जाल्लें ताणें विचारच्याक इल्लें व्हडलें काल उलयलें जाल्यार जोर करून विचारलें म्हणून हें नाल्क विधा म्हणाले. आनी ताका येतात करेक्ट सांगूंक खेळा नाल्क विधा यावद म्हणून. ओंदो पुल्लिंग हा मत्ते एरडू स्त्रीलिंग आयतु मत्ते नपुंसकलिंग ಮತ್ತೊಂದು ಯಾವ್ದ ಕತ್ತೆ ಉಣಾಲು ಫುಲ್ ಬಿಯಾನ್ನೆ ಆಲ್ ಆಫ್ ಎ ಸಡನ್ ಮತ್ತೊಂದು ಗುಂಟ್ಲಿಂಗ ಸರ್ ತಕ ಕಾಲ ಮುಂಚೆ ಉಣ್ಕೊಳ್ಳೋಣ ತಕಾಯ್ ಮರ್ಲ ಪಾಪು ಮತ್ತು ಪಾಡ್ನಾತ್ಲೆ ಸಿಕ್ತಂತ ಒಲೆ ಕಡೆ ಒಲೆ ಗದಲ್ಲಿ ಮಸ್ತ್ ಇಸ್ಕಾಲಾನಿ ಜಾಲಾತ್ ಮುಂಚೆ ಅಂತ
1: ಇಸ್ಕಾಲಾನಿ ಒಲೆ ಮಸ್ತ್ ಅದಾತ್
0: ಆಮ್ಚ ವಡ್ಲ ಫೆಸ್ತಾಕ ಗಂಟಲ್ ಕಟ್ಟೆ ತನ್ ಕುಂಕುಣ ಯೋನು ತೊಡ್ಪ್ಯಾನ್ ಪೂರ ಚಕ್ಲ್ಯೋ ಗುಳಿಬಜೆ ಅಶೆ ಬರೋ ದೋನ್ ಇತ್ತಲ್ಲ ಏಕ್ ಪಟ್ಟಿ ಗಾಲ ಜಾಲೆ ಎಕ ಹರಿಯಕ ಫೆಸ್ತಾಕ ಎತ್ತಲ್ಲ ಏಕ ಬರೀ ತಾಚಿ ಏಕ ನೆಹರೂನ್ ದೋರ್ಚಿ ತಲೆ ಟೋಪಿ ಧರ್ನ ಮಲ್ಗೋಡ ಮನೀಸ ವಿಕ್ತೆ ಆಸ್ತ ವಡ್ಲ್ಯಾ ಫೆಸ್ತಾಕ ಕಾಲ ಜಾಲೆ ಕಾಲಗಿ ಗಲಾಟ ಜಾಲ ಕೊನೆಗೆ ತಾಚೆ ಸಗಳೆ ಪುರ ತೊಡ್ಪ್ಯಾನಿ ಪುರ ಒಮ್ತೆ ಗಾಲೆ ತರ್ನಾಟಾನಿ ಓ ಸೀದಾ ಪದ್ರಾಬಡೆ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲ ಪಾದ್ರಾ ಬೇತಾನ ತಿಂಗ್ ಪೂರ ಪದ್ರಾ ಬಸೋನ ಏಕಲ ಪದ್ರಾ ಮಾತ್ರ ಶರ್ಮಾವ ಸಂಗತ್ಯ ಓ ಶರ್ಮಾವ ಸಂಗತ್ಯ ಅಲ್ಲ ಪದ್ರಾ ಪದ್ರಾಬ ಕಡೆ ಪೈಸ್ ರವನ್.

0: ಕವಚಾ ತೇಕ್ ದಾರ ಕಡೆ ಉಂಟು. ಏ ಪದ್ರಿ ಸಾಹಿಬ, ಏ ಪದ್ರಿ ಸಾಹಿಬ, ಕೊನೆ ತಕ ಒಂದು ವರುಂ ಟ್ರೈ ಕೇಳೆ ಓ ಕುಡ್ಪುನ್ ರೌಲ. ಏ ಪದ್ರಿ ಸಾಹಿಬ, ತುಗ್ಗೇಲ್ ಜನ ನಿ ಮೆಗ್ಗೆಲ್ ಚಕ್ಲಿ ಪಿಟ್ ಕೇಳ್ ನಿಮ್ಗ ಪುಣ್ ತಿತ್ಲ ಬಿದ್ದ ತಕ ಒಂದ್ ವೆಲೋ ಓ ಬೈರ್ ಅನ್ಮಂಟ ಮೆಗ್ಗೆಲ್ ಚಕ್ಲಿ ಪರ ಪಿಟ್ ಕೇಳ ಹಂಗೆಲ್ಲ ಬುರ್ಗೇನಿ ಓ ತಿ ಪುಲ್ಪುತ್ರ ಅದಗೂನು ಇತ್ತೀತೆ ಬೊಗಳ್ಟ ಅವನು
1: ಮಸ್ತ್
0: ವರ್ಷಿತ್
1: ಸಂಬಂಧ ದುಬಾಯ್ ತಸ್ತಾನ ಏಕ ಸದಾ ಕೋಣೆ ಕಾಣಿ ತುವೇ ಸಂಚೇ ಗಾವ ನೀ ಐಕು ಯಾತ ತುವೇ ಇಲ್ಲ ಐಕಜೆ ತು ಕಾ ಕರೆ ಬಿಡ್ಚಿ ಸಮನ್ ಸಮನ್ ಪುರೋ ದತಾನೆ ಸಂಚೇ ದಲಾ ಮೇ ಬ್ರೇಕ್ ದಿ ಉಂಚಿ ಪುನೋ ಏಕ ತುವೇ ಸಂಗಲ ಗಾವ ಅಸ್ಲಾ
0: ಓಕೆ ಅತ ಆಲ್ತಾ
1: ಏಕ ಬಿಡ್ಚಿ ಆವು ಡಯನ್ ನಮ್ಸ
0: ಮುಕಮರ್
1: ಡಯನ್ ಮುಕಮರ್ ದುಬೈ ಅಂಚಿ ಎರಿಕೋ ಓಜೇರಿಯಾ ನಿ ಪರ ಐಲ್ಲೆ
0: ಓಕೆ ಓಕೆ
1: ದುಬೈ ಯೋನು ತಂಕಂ ಕಾಬುದಾಬಿ ಸಂಗಲ್ಲೆ ಅಬುದಾಬಿ ತೈ ಅಂಸೋ ಮನಿಸ್ತ ಲಿಯೋ ರೋಡ್ರಿಗಸ್ ಆತ ಜಗರ ತಾನೆ ಅಪಿಲ್ಲೆ ಜೋನಾಗ ಪೆಲ್ಲೆ ಒಸೋಂಗಸ್ಲೆ ತಶೆ ಗಡಿಯರ್ ಗೆಲ ಡಯನ ಚ ಗಡಿಯರ್ ಮೆಚ್ಚ ಗಡಿಯರ್ ಒಸೋನು ತಾನೆ ಅಮ್ಕ ಏಕ್ ಮೈಲ್ ಸ್ಟೋನ್ ಸಂಗಲ್ಲೆ ದೇಮಣಾರ ತೈ ಏಕ ಅಬುದಾಬಿ ಕಮರ್ಷಿಯಲ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಅಸ ಒಡ್ಲ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಒಡ್ಲ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಅಬುದಾಬಿ ಕಮರ್ಷಿಯಲ್ ಬ್ಯಾಂಕ್ ತಜ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಅಂತ ರೌಂಚೆ ತುಮಿ ಐಲ್ ಇರ್ದಲ್ಲ ಮನ ಎಡ್ರೆಸ್ ಮೈನ್ ಮೈನ್ ಜಂಕ್ಷನ್ ಇರ್ತಾರೆ ಡಯನ್ ಗೆಲೋ ಗೆಲೋ ಗೆಲೋ ಮಿಂಗೆಲ್ಲ ಅಂತ ಒಸೋನು ಇಲ್ಲ ಕನ್ಫ್ಯೂಸ್ ಅಲ್ಲೇ ಕನ್ಫ್ಯೂಸ್ ಅಲ್ಲೇ ಕಾಲೆ ಕರಿಜೆ ಪೈಲಿ ಮ್ಯಾಪ್ ನತ್ಲೆ ಮಾಗಿರ್ ಫೋನ್ ಕರ್ಲಿ ಸರ್ಲ ಹಂಗ ವಿಚಾರಿಜೆ ತಾನಾ ತ್ಯಾ ದಿವಸ ಫ್ರೈಡೆ ತೆ ದನ್ಪರ ದಿವಸ ಆಮಚೆ ಏ ಮಪ್ಳಂಚೆ ನಮ್ಮ ಜನಿ ಪರ ಜಾವ್ನ ಎತ್ತಾನ ಏಕ್ಲು ಬಂಗಾಲಿ ಅವನ ಸರ್ ತಕರ ವೇಲೆ ಭಯ್ಯ ಏಕ್ ಮಿನಿಟ್ ಕ್ಯಾ ಏ ಅಬುದಾಬಿ ಕಮರ್ಷಿಯಲ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಕಿದಾರೆ ಐ ಸರ್ಲೆ ಸರ್ ತಾನಾ ತೋ ಬಂಗಾಲಿ ಆಪಡೆ ಚಾರ ಸುತ್ತೋ ಇಲ್ಲೋ ಸೈಬ ಇಶಿನ ಇಲ್ಲೋ ಇಶಿನ ಇಲ್ಲೋ ಇಶಿನ ಇಲ್ಲೋ ಇರಿಕ್ ಅನಿ ಡಯನ್ ಪ್ರಾಮ್ ಕಂತ ಪಡೆ ತಾತೀನಿ ಕಾಲ ಇಶಿನ ಇಲ್ಲೋ ಇಶಿನ ಇಲ್ಲೋ ಕ್ಯಾ ಹೋಗಯ ಭಯ್ಯ ಏ ಅಬುದಾಬಿ ಕಮರ್ಷಿಯಲ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಕಾ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಏನಾ ಭಾಯ್ ಸಬ್ ಸಚ್ ಬೋಲ್ತಾ ಹೈ ಮೈ ಕಲ್ ತಕ್ ಇದರ್ ಇತಾ ಅಭಿ ಕಿದರೆ ಮಾಲೂಮ್ ನಹೀ ಸಚ್ ಬೋಲ್ತಾ ಭಯ್ಯ ಕಲ್ ತಕ್ ಇದರ್ ಇತ್ತ ಅಭಿ ಕಿದರ್ ಗಯ ಮಾಲೂಮ್ ನೀ
0: ತುವೇ ಕಾಲ ಮುಳೇದಕ್ಕ
1: ಅವನು ತಾಜೆ ಉಪರಂತ ಡಯನ್ ಅನ್ನ ಮುಳ್ಳೆ ಅರಿಯಕ್ ಎರಿಕ್ ಬಾಬ್ ಯಾಕೆ ಅಸ್ಲಾ ಮುನಿ ಪೊಳೆಲ್ಲ ದೋನ್ ತಿನ್ ದಿವಸ ಮುನಿ ಎಂತ ಉಡಾಸ್ ಕೊರ್ತಲ್ಲ
0: ಆಮಚೆ ಏಕ ಆಮಚೆ ಆನಾಚೆ ದೊಡ್ಡ ಗೊಜಲಿ ಸಂಗೆ ಹೊಲ್ಟಿ ತುಜೆ ಕಡೆ ನಾವು ತೆ ದಳ ಅಟ್ವೆ ಕ್ಲಾಸಿನ ಸಿಕ್ತಲ್ಲ ಆಮಚೆ ಅಗವಂತ ತೀನ್ ಗುಡೆ ಆಚೆ ಏಕ್ ನೆತ್ತೊಡಿ ಸೊಗುಡು ಏಕ್ ಕುರ್ಸಾಗುಡು ಅನೇಕ ಕಕ್ಕೆಲ ಗುಡ ಮುನೋ ಕುರ್ಸಾಗುಡ ಮೊದೆ ಪುಣ್ ಮೊದೆ ಮುಳಾರ ಕುರ್ಸಾಗುಡ್ಯಾಕ ಕುರ್ಸಾಗುಡ ಮುನೋ ನತ್ಲೋ ಕೊನ್ಗೆ ಫದ ಅಲ್ವಾರೇಸ್ ಮುನಾನ ಇಲ್ಲ ವೇಳಾಚಾರ ಕುರ್ಸಾ ಗುಡ ವೈಲಾನ ಏಕ್ ನಾಡ್ ಬೆರ್ಮಾರಕ್ಕೋಸ್ ಪಶಾರ್ ಜಾವನ್ ಆಯ್ತಾ ಮಳೆ ಏಕ್ ಪ್ರತೀತ ಆಮ್ಚ ಗಾವ ಅಂತ ತೆಂಕಶ ಮಳಾರ ಕಕ್ಕೆಲ ಗುಡ ತಾನು ಏಕ್ ಪಾಯ್ ಕಣ್ತೋ ಕುರ್ಸಾ ಗುಡ ಅರ್ದೋರ್ತಲೋ ಕುರ್ಸಾ ಗುಡ ತಾನು ಮುಕ್ಲೋ ಪಾಯ್ ಕಣ್ ನೆತ್ತೋಡಿಸ ಗುಡ ಅರ್ದೋರ್ತಲೋ ನೀ ಪಶಾರ್ ಜಾವನ್ ಎತ್ತಲೋ ಶುಕ್ರಾರ ರಚನ ದೊನ್ ಪಾರಂಚು ಕುಣಿ ತಾ ಮಾರ್ಗ ಅಂತ ಸೋಲೋನ್ ಗೆಲ್ಯಾರ ತುಳಿಸು ರಸ್ತೋ ಸೋಲೋನ್ ಗೆಲ್ಯಾರ ಅನಿ ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ಲಿ ಗುರುವಾರ ಬಾಯಲ್ ಮನುಷ್ಯ ಸೋಲೋನ್ ಗೆಲ್ಯಾರ ತೀ ರೋಗ ತುಂಬ ಮುರ್ತಲಿ ಮನೇಕು ಬೆಸ್ಟ್ ಏಕು
1: ಚಿಂತಾ
0: ಚಿಂತಾ ಮಳಾರ ತಲೆ ಕಬರ್ ತಾ ವೇಳಾರ ದೇಖುನ್ ಪಾಯ್ ದೋರ್ ನೋಜ ಜಲಾರ ಬರ್ಮಾರ ಕಸನ್ ಕಾಲಿನ ಕರೆಜೆ ಮೊದಲ ಗುಡ್ಯಾಚಾರ ಕುರಿಸ್ ಪುರಿಜ ಮನ ಗುಡ್ಯಾರೆ ಕುರಿಸ್ ಪುರ್ಲೋ ತೊ ಕುರಿಸ್ ಪುರ್ಲ ಉಪರಾಂತ ತಕ ಕುರ್ಸಾ ಗುಡೋ ತಕ್ಕೊಡೆ ಸೊ ಕುರ್ಸಾ ಗುಡೋ ಮನ ನಮ್ದು ಬಾರಿ ಬಾರ್ ಗುಡೋ ತಾಚ ಉಪರಾಂತ ಏ ಕಾಲೆ ವೇಳಾಚಾರ ಬರ್ಮಾರ ಕೋಸ್ ಪಾಶಾರ ಜಾವ್ ತಕ ಮೊದೆ ಪಾಯ್ ದೋರು ಜಾಗೋನಾ ಮಣ್ತಾರೆ ಓಕೆ ಕಾಣಿತಿ ತಶೆ ತ್ಯೋ ಪೂರ ಕಣಿ ಅಮ್ಮ ಹಾಕಲ್ಲ ಲಾನಸ್ತಾನ ಮಗಿರ ಮೆಲ್ಲಿ ಕೊಣ ಕೊಣ ರೂಪಾರ ಎತ್ತಾತ ತೆ ರಾತಿಚೆ ರೆಂಗುಡೈತಾತ ರೂಖಾಲ ಐತಾತ ಅಶೇ ಪರ ಹಾಂ ಅಟ್ವೆಂತ ಅಸ್ತಾನ ಆಮಿ ಘರ ಇವನ್ ಪಾವತಾನ ಮಾಯ ಮಣಲಿ ವಲ್ಲಿಕರ ಅಸ್ತಾವ್ ಏಕ್ ಗುಡೋ ಕಣ್ಗುಂತೋ ಕುಡ್ಕೆ ಕುಡ್ಕೆ ಕೊರು ನಮ್ಕ ಅಕ ದಿತ್ತಲೋ ಕಲೆ ಎಲ್ಲ ಮಗ ದಿತ್ತಲೋ ಏಕ್ ಲಾನ್ ಏಕ್ ದೋನ್ ಎಕರ ಸ್ವಾತ ಬಿ ಕಡು ಅಮ್ಕಂದಿಲ್ಲ ಆನ್ಗೆಲ್ಲ ಬಿ ಕಡು ನಾನು ಬಿ ಕಡುಂಗೆಲ್ಲ ಅನ್ಯಾವ ಘರ ತವನ್ ಮಾಯ ಮಣಲಿ ಆನ ನಾಪಿಲ್ಲ ತು ಓಸ್ ಮಣನ್ ಅವ್ ದನ್ ಪರಂತ ಕರ್ಕಟ್ಟೆ ಒತ್ತ ಗರ ಪೌಲ ಮಾತು ಬಿದ್ರೆ ಅಂತ ನಿಜದೆಲ್ಲ ಸುಮಾರು ಪೈಸಾ ಮಗಿರಿ ಅವನು ಜೀವನ್ ಜಾವನು ಆ ಬಯಸನ್ ಗೆಲ್ಲೋ ವಾಟೆದೆ ತನ್ನ ಮಕ್ಕ ಎನ್ಸದೆ ನಾಡನೇ ಅಸ್ತ ಕುರ್ಸಗುಡ ಕುರ್ಸಗುಡ ಅಸ್ಲಿ ನಾಡ ಕೊಣ ಕೊಣ ಚರುಪಾರ ಎತ್ತ ಅವನು ಅನಿ ಅವೇ ಸಗ್ಲ ದೋನ್ ಅಡಸ್ ಕಿಲೋಮೀಟರ್ ಇಕ್ಕಿ ಘರ್ನ आम्ही त्याकडे एक हातखांब म्हणून असा हातखांब्या कडे येतो आमच्या घराकडे येतो आमचं इक्की घर ना खालीच वसायचे वाटेन ते वसून मध्येंत गुड्याचर हांवे आना कापयले आना कापयताना आनन ओमळे ओमळ्या पर्यंत म्हज्या मतींत येत आना सो आनंद चापयता नाड आसा गे अशें म्हणून आनी आना म्हळें परतून आनान वयर येपता म्हणालो हांव सगळो वयर गेलो वयर वचून पळयता एक भरणू काजूचो बी आलो रूख भरून पालो आनी भरून बी हांव ह्या कुशीन तान रावून परतून आना म्हणटाना आनान जाप दिली दिसल्यान हांव वेचून पळयता आना एकलो मनीस एकाल्या ल्हान भैरस बांदला काळोच पीक पुराय देंवता पानपडकावन म्हाका एक पळोवन म्हळ्यार पयल्यांच हांवें नाड आसा
1: गांवांत
0: आयला एकात दांबाचेर वयता न्हू रोडाक एक धांवन आयलो हांव म्हळ्यार खंयच्या लेवलाचे बे म्हणून ना वाटेक आयलो सकयल येना बडे म्हाज्या पटापट आन धांवन आयलो धांवन आयलो आनी येवन म्हज्या हाताक धरले म्हाका सगळो खांबता हांव मागीर आन म्हणलो ताका कळ्ळें हांव भियेलो म्हणून मागीर आपोवन गेलो वयर म्हाका परतून बे आना चरपान येवन वयर वचून परतून रूप बदलिता गे म्हणून मागीर व्हरून त्या कशेन आनान दाखयताना एकलो मारांचो हांव येवंक लेट जाता म्हणून वाटेन येतालो ताका आपोवन गेला आन तो एक्चुली पान पान आनी पुरा खावन पीक दवरून तो बियो विनता आन तिसलो कशेन आसलो हांवें पळोवना सो म्हज्या मतींत एक पटी म्हणटा काल म्हळ्यार आन आनाच्या रुपाचेर एक मेल्ले आसा म्हणल्या बरें आनी थंय पुरा परिस्थितीन ल्हान आसतना वाडोवन व्हड जाल्ले हांव एक पांचवेंत सवेंत आसतना आमच्या गांवांत एक आमासेचो गादो म्हणून आसा जेजूक मारन ते सुदैवांच्या मदें एक रक्ताचो गादो आसा न्हय तशें आमच्या गांवांत एक आमासेचो गादो ते येळ अमावस जाता वाल्टी ती येळ अमावस कशी म्हळ्यार त्या दिसांनी लोक खंय खंय धांवन पंचलिंगेश्वर देवस्थानां देराडे ताकोडे येता आनी न्हंय तसोन न्हाता ते एक व्हडलो फोतोरा त्या फोतराक एक व्हड माटे आसा वयर तान देवन सकयल तान पाशार जावन गेल्यार तांची पातकां पुरो धुतात धुवन वेतात गंगा न्हंय जाल्ल्या बरी तांचे एक पातये न्ही पूण त्या गाद्यांत दोन दीस व्हडलो जात्रो चलता आमची व्हडली मागीर पेळा गोड इकताली आनी ल्हान ल्हान बिजनेसां करताली तिणें आमासेच्या गाद्यांत एक ल्हान टेंट घालचें म्हणून चिंतलें टेंट घालचें म्हणटना म्हणाली फाल्यां रजा काड रे तूं म्हजें सांगात ये म्हणून एक्चुली मेन रोडाच्या देगेर आमी टेंट घालून बसाचे लोकांच्या कडेन ही वयच्या देगेर बसल्या वयच्या देगेर कित्याक बसल्या म्हणल्यार वयक एक दोन खांबे आसात वयचे ते खांबे तशें एक दोन खांबे मुखार गेल्यार पुरो ताचेर दोन तट्टी घालून सोडल्यार म्हाका सुलाब्यान जाता आनी रावल्या थंय कोण सड्ड लोक येना मेन वाटेंतल्यान की तितके भितर येचे पडटा हांव मागीर सांगता व्हडली मागीर सांगता दुसऱ्या दिसा आदल्या दिसा आमी टेंट घालें दुसऱ्या दिसा बसल्या हिणें इडल्यो इडल्यो म्हळ्यार सांगना मागीर बलगराची सुजी सज्जी घे आनी सोजी इतलें करून दवरलां सगळो दीस बसल्या दनपार पसून कोणी येवना एकलो मलगडो मनीस आयलो तो व्हडले मनशा वळखीचो तो बसोन इल्लें उलोवन एक सोजी पियोन पान पडकावन गेलो मागीर ताणे इल्ले चार आणे इतले दिले ताच्या उपरांत इल्ले वेळचे ताणें एक बिडी बांदतालें चेडूं आयलें बिडी बांदतालें चेडूं येवन ताणें पळयलें सोजी करले आजी म्हणालें हांव चेडवा थंय पळोवन रावलो थंय व्हडली मागीर व्हडल्या तंत्रान सोजी केल्या पळा पळा पळा करून वचताना हेमेक म्हणटा एक्च्युली बरी केल्या हिणें वच्ची रीत आनी पळयताना म्हळ्यार काले गे तें चल्लें हे लोट्यांत ग्लास येनात व्हडले लोट्यान घालून दिताना तें गेलें मागीर म्हळ्यार हांवें तुका पळोवन गेलें तें हो म्हणाली मागीर सगळो दीस आमी बसोन इल्लेशे कितले पयशे जाले इडल्यो उरल्यो सज्जिके उरले सोजी उरली चटणी उरली मागीर आमी सांजेर गोपालांतल्या मावशेच्या घरा गेल्या म्हळ्यार 9 वरां जाल्या आतां तें वचून पुरो उरलेलें पेट्यांक घालें तांचे 3-4 पेटे आसले व्हडलें तोटां तांकां ते पुरो पेट्यांक घालून आमी तांगेर रावल्या पयशे मेजून पळयताना 13 रुपये 25 पयशे जाल्यात
1: बरें बिजनेस
0: बरें बिजनेस म्हळ्यार 13 रुपये करता 13 रुपये करतील आतां व्हडली व्हडली मागीर म्हणटा व्हडना 25 पयशे म्हणून उरला आतां आनी म्हजे क्लासमेट दनपारां सुमार जाण आयल्यात दुसऱ्या दिसा हीच काला घेता ना वाल्टी पुरो जाणांनी म्हाका म्हणजे सोजी इकतलो आयलो सोजी त्या जाणा भारी लज दिसली म्हणल्यार आमी गाद्यांत तोडली सांगता बसल्या हांव सोजी इकतली म्हणटा आतांच्या बिजनसाच्यान झंझट पळयताना आने एक आंबान घेता एक टेंटिकल सोजी तिकती बरी म्हण दिसता व्हडली म्हणजे व्हडली म्हणजे सांगता मी तशें बिजनेस केला त्या भविश्यात तिच्यात आनी लायला आसतले इकॉनॉमी काय बिजनेस आसा म्हजे ग्रॅज्युएशन जाल्ल्या सुरवेर हांव कोडयाळाक आयलो वळटे. त्या दाळा म्हाका चाफराची वळख ना. जागे कवी म्हणून एक एरिको जेरियन आमकां सगळ्यांक सांगाता मेळ्ळो न्हू मेलविनाचे लिडरशीप. जागे कवी म्हणून सुरू केले मेलविना सांगता आमी पुरा सांगता म्हणलें. मागीर एरीक बार इंट्रस्ट ना तांत पुरा. बऱ्या कवितेक एरीक त्या वेळार 50 रुपये दितालो. त्या वेळार 1988-89 50 रुपये काडून दितालो. आमी त्या एका चाफरा मेळटा म्हणसर न्हू हांव दुसऱ्याच स्टायलीचेर पोएट्री बरयतालो. ती पोएट्री कशी म्हणल्यार लंब मरिदासान बरयल्या बरी या लुई पेरेरीजे ताणें बरयल्या बरी ती कविता बरयताल्या. चाफरा मेळिल्लो आमची कविता बरोवन अशी रीत बदल्ली. ह्या चाफराच्या इन्फ्लुएन्साचेर हांवें एक कविता बरयली. ती कविता बरोवन त्या दिसा आमी वाचून सांगताना चाफराक इतली खुशी जाली. तो म्हणालो हांगा खंय म्हणी पाद्री आसले जाल्यार टायटसाच्या उंडाची कापां करून जेवणाच्या मेजार कोळान घालून जेवते म्हणाली बरी कविता. आनी चाफराक तो तिल्लो राशनल न्हू मनीस. ताका लागून आमी तल्यो बरोवंक सुरू केल्यो कविता. आनी ती कविता म्हाका दिसता हांवें आतां एक सांगचें म्हणून दिसता म्हाका. हांव सांगता ही कविता कांय हास्यतली न्ही वाटी. ही कविता इली सिरियस.
1: रडयता
0: रडय ना तूं देतालो म्हणजे घेतला रडोवचे. ती हांव ते आनी तुमी ती प्रसूत जाली नवरो नासता हांव बाळान जाली घोव नासता. तिणेंय जल्म दिल्लो आदार नासता हांवें भूंय घालें गत नासता. तिचो गर्भ पवित्र म्हणलो म्हजो गर्भ हलको जालो. तिचो दातार स्पिरीत खंय म्हजो दातार मावाली खंय कशें तें सांगा म्हाका. ती अंकार आसली भाग्यवंत माता म्हळें. हांवूय अंकार आसली चरबेपाडी म्हळें. तिकाय दुवाळे आसले देवा येणें म्हळें. म्हाका ओंक आसली पातका देणें म्हळें. बडव्यान सपणयलें खंय भरतार ती सपातयलो. बाबी सपणलें खंय पूण खंय पातयलो कित्याक तें सांगा म्हाका. तिचो पूत त्या बोऱ्या मदें जेजू जालो. म्हजो पूत ह्या चोरा मदें जुदास जालो. ही कविता बारी बरी लागली. मागीर चाफरा आमकां बारी बरो इश्ट जालो. हे बरं पहिल्यांचो उडास ते बरं. तू म्हणले की चाफराक
1: चाफराक हांव चाफराच्या कवी गोष्टीत एक पुढचे बसून म्हाका एक पुढचे कविता वाचूंक अवकाश मेळिल्लो.
0: ओके
1: वय वय ती कविता म्हाका उडास आसा. बट ती हांगा सांगचे कितली म्हणून गुत्त ना. पण हांव सांगून सोडता केदाळा तेदाळा हांव खाणी आनी प्रभ रयतलो. त्या हातूंत एरिको जेरी आसलो मेलविन रॉड्रिगसी आसलो आनी चाफराय आसलो. आनी हांव तो व्हडलो सेंट मेरीज कॉलेजींत म्हाका दिसता फस्ट इयर बी कॉम अनकोण नासलो. ओके कविता म्हजी शेत न्ही पूण मुखार ऑडियन्स मदें फादर हेन्रीक आसतली न्हू प्रिंसिपल आसलो.
0: ओके
1: चर्त लायन म्हाका आयलो गेलो त्या वेळार खाली
0: चाफरा
1: चाफरा वय चाफरा मेन हें खालें तो कविता गोश्टी सोलो
0: सूत्र
1: तो व्हड खालें कोत्ताय तो व्हड रामायण आनी महाभारताचे ते बार एक काले पॉप्युलर टीव्हीर काली दूरदर्शन मात्र असले
0: महाभारत
1: असले रामायण येऊन गेले महाभारत असले पूर येऊन गेले तो वळ हांवें वचून वाचले रामायणांतलो हिरो रामा महाभारतांतलो हिरो भीमा. रामायणांतलो हिरो रामा महाभारतांतलो हिरो भीमा हांकां टीव्हीर पळोवन पळोवन विसारी म्हजो बास जेजू क्रिस्त कोण मामा. सो चाफराक बरी खुशी जाली ताली म्हणटले ताज्या ती चड खुशी जाली गेले म्हळ्यार आमचो प्रिंसिपल सल्ल्या कुडले येवन म्हळ्यार रे त्यो बरयली चीड दिवन गेलो ताकाय खुशी जाली. म्हळ्यार थंय वळचें चिंता पळय म्हळ्यार तांचे आमचो टीव्हीर येता आमचे गे हांगे म्हणून तशें.
0: हा चाफराची गजल जाली आनी तुजी कविताय जाली ना वळटी. दुसऱ्या आज तुज्या कांय कविता
1: ना बाबा म्हाका तित्त बारी कश्टांनी बरयली थंय थंय हांगा येयले
0: कश्टांनी बरयली बरी नासतना असली म्हणून
1: बरोवन उरली हांवें.
0: ओके
1: बरोवन व्हेल्ली खुशी जाली म्हळ्यार फादर हेन्रीक आसली न्हू वरून एक बारी बरी जाल्या म्हणून
0: म्हाका एक पटी पद म्हणजे एरीक बाबू माणसा बाणांत केदाळे म्हळे जायत रे चान्स दिता म्हणालो केदाळे म्हळे निमाणे बाणचो बाळाकडो मागीर ना. हांवें एक कविता बरयल्या खंय एक विराज पेटे एक बहुभाषा कविता आसली तें पुरा यूथ कॉलेजीचे भुरगीं ह्या कॉलेजीच्या भुरग्यांक येतना हांवें जिंकले असली कविता बऱ्या म्हणून तांच्या खातीर बरयली. इल्ली वर्सां जाली हांकां बरोवन त्या भुरग्यांक बारी लायक जाली. मागीर ते कन्नडांत बरोवन तांणी मस्त भुरग्यांनी व्हेल्या विराजपेठे गेल्ले जाल्यार ना विराजपेठे की नापक लोक एका धाकट्या जाग्याचेर आमी कोडावा तुळू कन्नडा हे सगळे आहले. ती कविता त्या भुरग्यां खातीर बरली वासी जगे हांवें मस्त युथांक व्हडल्यान जितली कविता म्हणणार कॉलेजीच्या भुरग्यां त्या कवितेचे नाव तर ते म्हज्या कुडाक येता. ओके ऐकताय की ते म्हज्या कुडाक येता वर्सां कांय 18-20 ते म्हज्या कुडाक येता वर्सां कांय 18-20 भंगराचे कणस सोबायेचे रास सालकाचे दोळे चंद्राचे गाल चितलाची चाल मोराची वाल पश्चिम घाटाच्या जळपडा बरी कुला पर्यंत केसांचे चरास. सकाळी उठ्ठा कॉलेजीक सुट्टा संजेर पाटिंगारा भूक मेजार उडयता दोन चाचार आठ आठ पोटी दोळे ओड करून ल्हान करून म्हाकाच पळयता उलयता हसता दोळे मोडटा तोंड ओडटा नाक वोंट दांत जीब पर्यंत लागयता. एक एक दीस आवयच्या रागण जेवण तरी सोडटा तरी म्हज्या मोगान सगळ्यांच दोडटा. आमच्या संवसारांत आमी दोगांच हांव आनी ते लिवाईस जीन्स घालता जॉकीचे टी शर्ट आनी नायकीचे मोचे कुडाक म्हज्या आयिल्ल्यांच बसकेर उडटा मोचे बेड्डा पोंदा लोडटा रप्प करून टी शर्ट काडटा. म्हाका चिडावनच आनी एक उडटा अर्दो घंटो शावर सोडून बॉम्बे डेईंग असो तुवालो गुटलोन भायर येताच गळयता. म्हजो सकयलो उस्वास सकयल जाता वयलो उस्वास वयर जाता बिसुळ्ळे केस हरद्या वयल्यान पातलोन म्हाका तोंड दाखयता पाट पोट पर्यान देवा म्हज्या जीव म्हजो लजेन येदो ल्हान जाता रसल्यासो म्हाका मोसोर जाता पेटचे कडे पेटून पुसचे कडे पुसून जायसचे कडे इल्लें चडच नाकाचे कडे इल्लें उणेंच बारीस फुरसतेन इजनेराचें काम ताणें केलां. काळजाची उडी चडत वेता दिश्ट म्हजी गैरी जाता उस्वासाचे बांदपात जाता हांव हळू दोळे दामता. हप्त्यामध्ये कॉलेज आयताराची गरज हेरे वेळा एकच ते बुका मध्ये नंतर म्हज्या वेंगे मध्ये हांव तसो गोव न्ही ते म्हजे बायली न्ही हांव ताच्या कुडांत लार्स.
1: बारी सस्पेन्सार दवरले लास्ट म्हणजे
0: काय म्हटले ना ते
1: बरे टायटस काले तुझे जिनियेचे फुगडासाचे घडयो
0: ल्हानपणाचे
1: घडयो आमच्या विक्षकांक कुशीन काढूंक तुवें ताजो उडास केलो ताज्या वयल्यान तुझी अपुर्बायाची कविता चाफरासो उडास आणि अक्रेची आव सस्पेन्स सगळे कान नीट धोरण लास्टाक पळयता ना आरसो हांवें बुरसो
0: म्हणजे तुका आता राग येऊन आरसो पटून गेले म्हणून
1: म्हाका म्हळ्यार हांव बुरसो म्हणून सांगचार आलो आरसो म्हणून हांवें चिंतूंक वचना पूण तुझ्या भंडारांत आणखी आसतले
0: सुमार
1: कविता कथा चिकणी कथा विनोद पूण आणखी उडासाचे घडयो भोशा अनेकांत टायटस नरोन ना तकोडे टायटस तकोडे 2.0
0: येस आणि वाल्टी
1: सांगा देव बरे करू वेगीन परत मेळया
0: येस वाल्टी देव बरे करू.
1: टायटस तकोडे म्हणल्या नावानंच ख्यात झालो एका पुरबायेचो कवी बरोवपी उलोवपी आणि आज आणि एक बरो संघटक आज आमच्या संगता दोन गडी कुशेन काडी या कार्यक्रमांत ताज्या जिनेचो अनुभव तशेंच थोडी गडिता आणि कविता आमच्या संगता वांटून घेतली येऊनच्या हप्त्यांत अनेक सैर्या संगता आमची आणि तुमची भेट जातली.

0: तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचेनी आईच्या कोंकणी प्रसारात तुमचं सुमेस्ता मोग असो स्वागत म्हणता.
1: नमस्कार, दोन गडी कुशेन काडी कार्यक्रमात स्वागत. हा वॉल्टर नंदलिके. आईच्या कार्यक्रमांत आमच्या संगता टायटस नरोना असा. टायटस नरोना ताकोडे ह्याचे नाव आम्ही ऐकला. एक बरो उलोवपी, एक बरो कवी, एक बरो बरोवपी, एक बरो संघटक, एक उद्यमी आणि ताच्या की विशेष जाऊन एक बरो मनीस आणि म्हजो एक बरो मित्र. जायत्या कार्यक्रमांनी ताका तुम्ही कार्यनिर्वहन करताना पळयला जाऊंक पुरो, कविता वाचन करताना पळयला जाऊंक पुरो, भाषणं दिताना पळयला जाऊंक पुरो, या तुमकां सभार पावटी ताणें हसयला जाऊंक पुरो. आज म्हजे सांगता पहिले पावटी मुकल्यो तोड्यो घडयो आमचे सांगता कुशेन काडचे बरी पळोवंक तो बऱ्या मनान हांगासर आयला. आम्ही सर्वांनी ताका स्वागत म्हणता. टायटस नरोना ताकोडे आईच्या दोन गडी कुशीन काडी कार्यक्रमात. टायटस कार्यक्रमात स्वागत.
2: देव बरं करू वाटते.
1: सगळ्यांनी पळ्या बहुत जोरान ताली होती.
2: टायटस
1: मस्तू तेंपा उपरांत आम्ही सांगत बसचे
2: वय अशें बसता.
1: आता वेदी तुझी
2: वय अशें बसता म्हणून कशें कळलं कसं कडांक. वल्टी दोन गडी कुशेन काडी, त्यो कुशेच्यो गडयो म्हणटना हांवें कालपोर जाल्ल्यो सांगती काय सांगायचे अशें म्हाका दिसना. म्हाका दिसचें इल्ल्या मुस्तपाटिया म्हज्या गांवाक या त्या दाळाच्यो थोड्यो घडयो इल्ल्यो हसोंक लायतीत, मनशाच्या काना मनार पावतीत अशें चिंतन त्या देखून तल्ले थोड्यो घडयो सांगया म्हूण चिंता. म्हजो एक बाप्पू आसलो, तो बाप्पू पोस्टमॅन. आनी आमच्या इस्कॉलांत कशें जातालें म्हळ्यार सकाळीं एक 4:30 वरांचेर अशें टप्पाल येतालें. आयिल्ले तेक्षणा ताणें 1 क्लास येता आनी 7 क्लासचें सर कागदां वरणीचें आनी सिस्टर पाठां करता करताना तो भितर रिकता. भितर रिकताना सगळी क्लास स्टँड स्टील म्हळ्यार ती रावता. तो मागीर आं ग्रेसी ये एक कुमेरींत कागद दिगो, ये एक वळा देगेर दिगो अशें अशें दिवन तेन तशें अशें उडोवनीचें ताणें कागदां. आमकां कागदां बरोवची म्हळ्यार भारी व्हडली गजाल आनी कागदां येवची म्हळ्यार व्हडली गजाल. एक पटी काले जालें म्हळ्यार आमच्या मंगलपेटे म्हणून एक गांव आसा, धाकटो गांव. हर एक गांवांत म्हळ्यार एक 5-6 घरां, मागीर एक तोट, मागीर गुडो उतरून परतून 5-6 घरां, मागीर एक तोट, अशें अशी एक हळ्ळीची परिगत न्हय. ती कागदां बरोवची रीत कशी म्हळ्यार मोगाच्या लियाक तुज्या आनान आनी मायन बरोवचे कागद आनी दिवचें देवाचें बेसो. आमी समेस्त बरीं आसा, तूंय बरो आसतलें म्हूण पाती येता. कुमेरींतली व्हडली मागीर चरली ओके अशें लेटर सुरू करचें न्हय कागद. ताणें इपेटा कडेन सांगलें पुता कडेन, पळय रे बाबा लियाक हे कागद बरय म्हणून. आनी सांगले बरी इंच बरयलें मोगाच्या लियाक आनान आनी मायन बरोवचें कागद आनी दिवच्यान देवाचें बेसांव. आमी बरीं आसा, तुमी बरें आसतले हातूंत पाती येता. मागीर आनी सर्तीक सांगूंक सुरू केलें. ताणें बरोवनूच गेलो. पळय रे काल बरयलें वास म्हणालो. म्हाका वास सुकता न्हे वास म्हणटाना थंय म्हणून वाचला हाणें दिवचें देवाचें बेसांव आनी आमी सगळीं बरीं आसा. मागीर मुखार वासूंक काका वासूंक येना वो पांचवें शिकता आनी बरयलो वासूंक येना. मागीर वास वास म्हणटा वो इल्लो सस्पता. तितल्या भितर तोमास दूद व्हर न्हू सोसायटीक वचो. ताणें थंय पावताना आपयलें. आरे रे आनी हिप पेटान काली कागद बरयलां वासूंक येना तूं वास म्हणून. ताणें तोय पळयता मोगाच्या लियाक आनान आनी मायन बरोवचें कागद दिवचें देवाचें बेसांव. आमी बरीं आसा, तूंय बरो आसा म्हूण पाती येता. मागीर ताका मुखार वसूंक येना वास तूं काले बरयलां वास म्हणून. वो वाचता तापलाक बोल का नही ताळण्यान पोल मोत्रड दलता म्हणून. तापळाक बोल का नही ताळण्यान पोल मोत्रड दलता. आनी सरलें काल बरयलां रे हे म्हणटा वो उठला. ताणें धरनीर बसोन बांकार कागद दोन बरोवचे म्हळ्यार सोप्यार. मागीर हाका समजना तोमासाक कशें कशें वाचलें तें समजना. उबें रावो न्हू भायर दोनचें वेवसाय करता एक पेट पूण सांगला घालूंक जाता. पोपळाक मोल कांय ना तांदलाक मोल मोत्रड चलता इल्ले पयशे धाडून. आनी तापळाक बोल का न्हय ताळण्यान पोल मोत्रड दलता म्हणून बरयलो ओके. मागीर तितले दर येता काय म्हणटा वो मुकली पेंटाळी उतरून उडून धांवला. मागीर जालें म्हणे उरलेले कागद.
1: पयल्यांचे लायनी कशी समान बरयल्या ताणें.
2: पयल्यांचे सदां बयाटने ताणें कशें की बरयलां तें बरयल्यार सकडांनी आमी त्या ताकोड्यान जाल्यार पुराय बरोवचें कशें आसलें म्हणजे तशेंच मोगाचा रॉकेक आनान आनी मायन बरोवचें कागद आमी टेंथ फॉर्मेट
1: सगळ्यांक वता
2: सगळ्यांक घेवंक वता. मागीर फस्ट कोणी काजार जालें जाल्यार सरलें जाल्यार ते म्हळ्यार हांगा कोणी सरल्यार तांकां एका म्हयन्या उपरांत कळचें. तशें ते बरीची फर्स्टाची गजल झाली आणि ते लास्टाची अशें झाले ते आमच्या गावात भरपूर मुसांनी सांगून हसताले लोक.
1: तशें तुवें वसले कितें नाचता?
2: हय, हांव खंय चड्डी घालनातले दुतो धाकटो भुरगो हांव त्या वेळार
1: ते पळय गोवन बायले बरयल्ले आनी परत
2: तशें म्हाका खंय मेळटा. मागीर आमचो गांव कसो पळय, आमच्या सगळ्या गांवांत एक 300 कूट मारली फिरगेजेक. 300 कुटुंबाच्या पैकी एक 2-3 घरांनी काकूस आले आणि इगर्जेन ते काकूस आले. एक पटी बिस्पाचे विजीट धरली आमच्या गावात. बिस्पाचे विजीट जाताना तुका गोत्ता न्हय, तक रायाळो ड्रेस घालणं, भेतकाटी धरणं, व्हडली एक टोपी दवरणं, मागीर दोतोर आनी करणं, मिसा उपरांत येवन अदीक मान अदीक दोतोर बाजील सालवदर सोजान रावचें आनी सगळे लोकांनी येवन दिंबेर पडून ताच्या मुदी असो कुमो काणगोचो. सकाळी एका व्हडली मायक उमो काणूंक जावना म्हळ्यार लायनीर लोक येता उमो काणून येतात. आमी धाकटे भुरगे आनी ती व्हडली मायक गेली घरा गेली. आतां जायना ही उमो काणूची गजाल जावची ना म्हणून. मागीर ती सांजेर आयल्या 4 वरां. पदराबान विचारलें कितें घे माय आयल्याय तूं? हांव बिस्पाच्या मदीं असो उमो काणूंक आयलां पदार म्हणून. जाव भितर आहा बिस्प इल्लोल बस म्हणून. बिस्सायब भितर आसा इल्लोल बस म्हणून. ही बसली भायर इल्लो 5 मिनटां जाली 10 मिनटां जाली येवना. तिका कांय ना, एक दिंबियर पडून उमो काणून घरा वचाचे इतल्यान. मागीर पदरा पाटी सारली बिस्सायब खंय गेला? सुमार वेळ जालो न्ही म्हाका घरा वचाचे, ते वेळ जाता काळोख जाता आसा, राव घे इल्लो वेळ बिस्पात ते येता म्हणालो. मागीर तो येवना. परतून 5 मिनटां जाता तेणी विचारलें राविल्लो वेळ राव बिस्सायब काकसाक गेलो. ही व्हडली माया न्ही तिका म्हळ्यार बिस्सायब काकसाक येता म्हळ्यार चिंदुकूच जायना. ती अशें करून रावल्ली देवन तरा तरा गेलीच. तिका बिस्सायब काकसाक गेला म्हणली गजल तिका इतके दरूंक जायना भितर. तशें चिंतला न्हय जाल्यार आमची व्हडली मागीर कशें म्हणटाली म्हळ्यार पापसाहेबा कडेन देव उलयता म्हणटाली. आमी कितले की वर्सां ल्हान आसताना पापसाहेबा कडेन देव उलयतात म्हणून चिंतून व्हड जाल्ले मनीस. आमी विचारले व्हडले म्हळ्यार कशें उलयता तो? कागदांनी उलयता. कागदां कशें म्हळ्यार पापसाहेबाक कागदां पापसाहेब न्हिदले जाल्यार देव ताच्या उशाच्या पोंदा दवरता म्हणून. ओके, उशा पोंदा दवर. आनी ती व्हडली मागीर कशी आयकला आसतलें तिणें पापसाहेब बिस्सायब म्हळ्यार त्याल्या वेळाचें म्हणून. तशें उलयनासतनाच गेल्या म्हणत तिका एक्सेप्ट करूंक जावना. हय, आमच्या गांवांत गर्बेज मेहता जाताली. सकट गांवांत जातात, आतांय जाता. आनी गर्बेज मेहताक फादर सेराव आयल्या सुरवेर पदराबान गर्बेज मेहता पर अनाउंस केली. ह्या हप्त्यांत आमी अल्याल्या वाड्याक गर्बेज मेहताक येता म्हणून. 3 वाडे गर्बेज मेहता जाली. दुसऱ्या हप्त्यांत गर्बेज मेहता जाताना पदराबान सांगले ह्या हप्त्यांत सोमार इगर्जे वाडो, मंगळारा बल्लेर वाडो, बुधवारा मारूर वाडो, ब्रेस्तारा कजेबैल वाडो.
1: वाड्याचे नाव वड आसात
2: वय म्हाका येत ताका येत. तो सांजेर येवचे 4 वरांच्या उपरांत गर्बेज मेहताक येवचे. पदराबान काल म्हणालो म्हणल्यार आदल्या हप्त्यांत थोडा आनी हांव गर्बेज मेहताक गेलो. ह्या बाराय आतां सोमार आतां ब्रेस्तार म्हणून गर्बेज मेहता आसतात. तुमच्या घरा पेट्याक पुरो बंदून गेला. नातल्यार हांव येताना तुमी उट पेट्या बोस पेट्या म्हणटात ते म्हाका म्हणटात की पेट्याक म्हणटात ते कळना. देखून तुवें पेट्याक बांदून गेला म्हणालो.
1: ते करेक्ट मात्र.
2: तो बरो बारीक खुशाली पादराव म्हाका बौतिस्म दिल्लो. आमी 3rd आसताना वळटी ते दाळा एक आमच्या सांगात एक चेडू भुरगें शिकतालें तें क्लासींत लास्ट शिकच्यान. आतां काजर जावन ताचे भुरगे बऱ्या बऱ्या पोजिशनाक पावल्यात. अप्रूप आमकां हेडमास्टर आमच्या क्लासीक येवचे. तो येना. ताणें येवन एक एक खंयची क्लास काणगोवचे. एक दीस आयलो ताका पळयल्यार तूं भियेतालीं भुरगीं. मनीस बरो बट कडक. त्या चेडवा कडेन विचारलें ताणें लिंग कळली इश्ट विधा म्हणून. आनी एक्चुली 3 विधा म्हणून जाल्लें. ताणें विचारच्याकच इल्लो इल्लो कालो उलयलें जालें. जोर करून विचारलें म्हणून हे 4 विधा म्हणाले. आनी ताका येतात करेक्ट सांगूंक खेळा 4 विधा यावदे म्हणून. ओंदु पुल्लिंग, हा मत्ते 2 स्त्रीलिंग, आयतु मत्ते नपुंसकलिंग, ಮತ್ತೊಂದು ಯಾವ್ದ ಕತ್ತೆ ಉಣಾಲು. ವೈ ಫುಲ್ ಬಿಯಾನ್ನೆ ಆಲ್ ಆಫ್ ಎ ಸಡನ್ ಮತ್ತೊಂದು ಗೋಂಟ್ಲಿಂಗ ಸರ್ ತಕ್ಕ ಕಾಲ ಮುಂಚೆ ಉಣ್ಕೊಳ್ಳೋಣ ತಕಾಯ್ ಮಾರ್ಲ ಪಾಪ ಮತ್ತು ಪಾಡ್ನಾತ್ಲೆ ಸಿಕ್ತಂತ ಒಲೆ ಕಡೆ ಒಲೆ ಗದಲ್ಲಿ ಮಸ್ತಿ ಇಸ್ಕಾಲಾನಿ ಜಾಲಾತ್ ಮುಂಚೆ ಅಂತ
1: ಇಸ್ಕಾಲಾನಿ ಒಲೆ ಮಸ್ತಾದ.
2: ಆಮ್ಚ ವಡ್ಲ ಫೆಸ್ತಾಕ ಗಂಟಲ್ ಕಟ್ಟೆ ತನ್ ಕುಂಕುಣ ಇವನು ತೊಡ್ ಪ್ಯಾನ್ ಪೂರಾ चकल्यो गुळीबाजे अशें बरें दोन न्हिदतालो. एक पटी घालून जालें एका हरियाका फेस्ताक येतालो, एक बरी ताची एक नेहरून दवरची तली टोपी धर न्हू मलगडो मनीस विकते आसतो. व्हडल्या फेस्ताक घालून जालें खालगी गलाट जालो, कोणेंगे ताचे सगळे पुरा तोडप्यान पुरा उमतें घालें ह्या तरणाट्यांनी. वो सीधा पदरा बडे कंप्लेन न्ही म्हण आयला. पदरा बेताना थंय पुरा पदरा बसना, एकलो पदरा मात्र शर्मा सांगत्या. वो शर्मा सांगता जालो पदराबा कडे पयस रावन बालकांच्या ते दारा कडे रावन म्हणटा, ए पद्री साहेबा, ए पद्री साहेबा. कोणें ताका ओण वरून ट्राय केले, वो कुडपून रावला. ए पद्री साहेबा, तुगेल जाणांनी मेगेल चकली पीट केली नाही पूण तितल्या पर्यंत ताका ओण वेलो. वो भायर म्हणटा मेगेल चकली पर पीट केला हांगेल्या भुरग्यांनी. वो थंय फुलपुत्रा लागून इतें तें बगळटा म्हणून ताका तो फुल्ल टेन्शन.
1: टेन्शन खाले उलयतात
2: वय वय नातला तसो उलोवंक सोदता न्ही तो. मागीर मस्त वर्सां ताच्या उपरांत येतालो ताका कडेन, मागीर तारो जावन मेलो तो.
1: म्हाका एक घडीत म्हळ्यार हाका संबंद न्ही, म्हळ्यार दुबईत असताना एक ऐकू आता तुम्ही इल्ले ऐकायचे सांगून सांगून पुरो जाता आम्ही ब्रेक देऊन पण एक तुम्ही सांगल्या हा असला
2: ओके आता हा असता
1: एक पडचे हा डायन आमचो
2: मुकामार
1: डायन मुकामार दुबई आमची एरिको अझेरियानी पर आयले दुबई येऊन तांकां आमकां अबुधाबी वचून खाल्ले. अबुधाबी थंय आमचो मानेस लियो रॉड्रिग आसा ताज्या घरा ताणे आपयल्ले जेवणाक आपयल्ले वचोंक आसले. तशें गाडयेर गेलें डायनाच्या गाडयेर, त्याच्या गाडयेर वचो न्हू ताणें आमकां एक माईल स्टोन सांगले ते म्हळ्यार थंय एक अबुधाबी कमर्शियल बँक आसा, व्हडलें बिल्डींग व्हडलें बिल्डींग अबुधाबी कमर्शियल बँक म्हणून ताज्या नेक्स्ट बिल्डींगांत रावचे तुमी आयल्यार जाले म्हणून एड्रेस मेन मेन जंक्शन जाले. तर डायन गेलो गेलो गेलो आमी गेल्या थंय वचोन इल्ले कन्फ्यूज जाले. तर कन्फ्यूज जाल्यार काय करचें, पयलीं मॅप नातले काय ना, मागीर फोन कर विचारल्यार ते हांगा म्हणून विचारचे. ते येताना त्या दिसा फ्रायडे ते दनपारा दिसा आमचे हे मोपळ्यांचे नमाज आनी परत जावन येताना एकलो बंगाली येवन आसा. ताका रावले भैया एक मिनिट काय म्हणलो, हे अबुधाबी कमर्शियल बँक बिल्डींग किदें रे विचारले. सरताना तू बंगाली आपले चार सुत्तो आयलो साहेब, इशिना आयलो इशिना आयलो इशिना आयलो इरीक आनी डायन पर आमकां पळयता तें काले म्हणून एक पुलीस इशिना आयलो इशिना आयलो क्या हो गया भैया, ए अबुधाबी कमर्शियल बँक का बिल्डिंग है ना भाई साहब सच बोलता है मैं कल तक इधर ही था अभी किधर है मालूम नहीं.
2: किता त्याच्या वेळा असते लावते त्याने
1: मी म्हणणार काही कन्फ्यूज झालं साहेब थाने गंगी पडेला थाने काल गंगी पडेला त्याने येताना
2: ओ गुण गुण पडला
1: ओ चार सुत गुंता गुंता आणि काल फोर पडेला तोही काय नव्हतं सांग कल तक इधर तीन काल म्हणता सच बोलता हूं भैया ये कल तक इधर ही था अभी किधर गया मालूम नहीं.
2: तुवें काल म्हणले ताका
1: हांवें न्ही ताजे उपरांत डायनान म्हणलें एक यरीक बाब एक आसला म्हणी पळयल्यार मागीर एक दोन तीन दीस म्हणजे तेंत उडास करतलो.
2: आमचे एक आमच्या आनाच्यो थोड्यो गजाली सांगया वाटे तुज्या कडेन. हांव त्या दाळा आठव्या क्लासीन शिकतालो. आमच्या गांवांत तीन गुडे आसचे, एक नेत्तोडीचो गुडो, एक कुर्सागुडो आनी एक काक्केला गुडो म्हणून. कुर्सागुडो मदें, पूण मदें म्हळ्यार कुर्सागुड्याक कुर्सागुडो म्हणून नातलो, कोण की फादर आल्वारीस म्हणून आयला वेळाचेर. कुर्सागुड्या वयल्यान एक नाड बेरमारक्कस पाशार जावन येता म्हणजे एक प्रतीत आमच्या गांवांत. ते कशें म्हणल्यार काक्केला गुड्यांतून एक पांय काडून तो कुर्सागुड्यार दवरतालो, कुर्सागुड्यांतून मुकलो पांय काडून नेत्तोडीच्या गुड्यार दवरतालो आनी पाशार जावन येतालो. शुक्राराचे दोन पारांचे कोणी त्या मार्गांतल्यान चलोवन गेल्यार थोडीसो रस्तो चलोवन गेल्यार आनी पर्टिक्युलरली गुरवार बायल मनशां चलोवन गेल्यार ती रगो तुमकां मरताली म्हणून एक बेश्टे एक
1: चिंता
2: चिंता म्हळ्यार येतले खबर त्या वेळार. देखून पांय दवर नजो जाल्यार बर्मारा कसान काले करचे, मदल्या गुड्याचेर खुरीस पुरचे म्हणून गुड्यार खुरीस पुरलो. तो खुरीस पुरल्या उपरांत ताका कुर्सागुडो ताकोडेसो कुर्सागुडो म्हणून नांव बारुबार गुडो. ताच्या उपरांत एकाले वेळाचेर बर्मारकस पाशार जावंक ताका एक मदे पांय दवरूंक जागो ना म्हणून जालें. ओके काणी ती तशें त्यो पुऱ्या काणी आमी आयकल्या ल्हान आसतना. मागीर मेल्ली कोणाकोणाच्या रुपार येतात, ते रातीचे रेंव उडयतात रूख हालयतात अशें पुरा. हांव आठवेंत आसतना आमी घरा येवन पावताना माय म्हणाली वाल्लीकार रस्त्याचो एक गुडो काणकोण तो कुडके कुडके करून आमकां हाका दितालो, खालें येला म्हाका दितालो. एक ल्हान एक दोन एकर सुवात बी काडूंक आमकां दिल्या. आन गेला बी काढून आन बी काढून गेला आणि हा घरात माय म्हणाले आन आना पहिला तू वस म्हणून हा दनपर्यंत करकटे होता घरा पावला मात बिद्रांत निवेद्य झाला सुमार पैसा मागीर येऊन जेवून जाऊन हा भायसून गेलो वाटे देताना म्हाका यांच बे नाड आणि असता कुर्सागुड्यार कुर्सागुड्यार असलेली नाड कोणाकोणाच्या रुपार येता म्हणून आणि आम्ही ते सगळे 2 अडीच किलोमीटर इतकी घर ना आम्ही ताकडे एक हातकामा म्हणून असा हातकामा कडे आमदार आमच्या घराकडे येतात इतकी घर ना खालीच वसायचे वाटेन ते वसून मध्येंत गुड्याचे हांवें आना कापयले आना कापयताना आनान ओमळे ओमळ्या उपरांत म्हज्या मतींत येत आना सोद आनी चापयता नाड आसा गे अशें म्हणून आनी आना म्हळें परतून आनान वयर येपता म्हणालो हांव सगळो वयर गेलो वयर वचून पळयताना एक भरणू काजूचो बी आलो रूख भरणू पालो आनी भरणू बी हांव ह्या कुशीन तान रावून परतून आना म्हणटाना आनान जाप दिली दिसल्यान हांव वेचून पळयता आना एकलो मनीस एकाल्या ल्हान भायरच बांदला काळोच पीक पुराय देंवता पानपडकावन म्हाका एक पळोवन म्हळ्यार पयल्यान हांवें नाड आसा
1: गांवांत
2: आयला एकात दांबाचेर वयतान रोडाक एक धांवन आयलो हांव म्हळ्यार खंयच्या लेवलाचे बे म्हणून ना वाटेक आयलो सकयल येना बडे म्हाज्या पटापट आन धांवन आयलो धांवन आयलो आनी येवन म्हज्या हाताक धरले म्हाका सगळो खांबता हांव मागीर हांव म्हणलो ताका कळ्ळें हांव भियेलो म्हणून मागीर आपूण येवन गेलो वयर म्हाका परतुनी बे आना चरपान येवन वयर वचून परतून रूप बदलिता गे म्हणून मागीर वरून त्या कशेन आनान दाखयताना एकलो मारांचो हांव येवंक लेट जाता म्हणून वाटेन येतालें ताका आपोवन येवन गेला आन तो एक्चुली पान आनी पुरा खावन पीक देवन तो बियो विनता आन तिसलो कशेन आसलो हांवें पळोवना सो म्हज्या मतींत एक पटी म्हणटा काल म्हळ्यार आन आनाच्या रुपाचेर एक मेल्लें आसा म्हणल्या बरें आनी थंय पुरा परिस्थितीन ल्हान आसतना वाडोवन व्हड जाल्ले हांव एक 5th-6th आसतना आमच्या गांवांत एक आमासेचो गादो म्हणून आसा जेजूक मारन ते सुदैवांच्या मदें एक रक्ताचो गादो आसा न्हय तशें आमच्या गांवांत एक आमासेचो गादो ते येळ आमावस जाता वाल्टी ती येळ आमावस कशी म्हळ्यार त्या दिसांनी लोक खंय खंय धांवन पंचलिंगेश्वर देवस्थानां देराडे ताकोडे येता आनी न्हंय तसोन नाता ते एक व्हडलो फोतोरा त्या फोतराक एक व्हड माटे आसा वयर तान देवन सकयल तान पाशार जावन गेल्यार तांची पातकां पुरो धुतात धुवन वेतात गंगा न्हंयत जाल्ल्या बरी तांचे एक पातये न्ही पूण त्या गाद्यांत 2 दीस व्हडलो जात्रो चलता आमची व्हडली मागीर पेळा गोड इकताली आनी ल्हान ल्हान बिजनेसां करताली तिने आमासेच्या गाद्यांत एक ल्हान टेंट घालचें म्हणून चिंतलें टेंट घालचें म्हणटना म्हणाली फाल्यां रजा काड रे तूं म्हजे सांगात ये म्हणून एक्च्युली मेन रोडाच्या देगेर आमी टेंट घालून बसाचे लोकांचे कडेन ही वयच्या देगेर बसल्या वयच्या देगेर कित्याक बसल्या म्हणल्यार वयक एक 2 खांबे आसात वयचे ते खांबे तशें एक 2 खांबे मुखार गेल्यार पुरो ताचेर 2 तट्टी घालून सोडल्यार म्हाका सुलाब्यान जाता आनी रावल्या थंय कोण सड्ड लोक येना मेन वाटेंतल्यान की तितके भितर येचे पडटा हांव मागीर सांगता व्हडली मागीर सांगता दुसऱ्या दिसा आदल्या दिसा आमी टेंट घालें दुसऱ्या दिसा बसल्या हिणें इडल्यो इडल्यो म्हळ्यार सांगना मागीर बलगराची सजी सज्जी घे आनी सोजी इतलें करून दवरलां सगळो दीस बसल्या दनपारसून कोणी येवना एकलो मलगडो मनीस आयलो तो व्हडले मनशा वळखीचो तो बसोन इल्लें उलोवन एक सोजी पियोन पान पडकावन गेलो मागीर ताणें इल्ले 4 आणे इतले दिले ताच्या उपरांत इल्ले वेळचे ताणें एक बिडी बांदतालें चेडूं आयलें बिडी बांदतालें चेडूं येवन ताणें पळयलें सोजी करलें आजी म्हणालें हांव चेडवाचो थंय पळोवन रावलो थंय व्हडली मागीर व्हडल्या तंत्रान सोजी केल्या पळा पळा पळा करून वचताना हे बेक म्हणून एक्च्युली बरी केल्या हिणें वच्ची रीत आनी पळयताना म्हळ्यार जालें घालें गे तें चल्लें हे लोट्यांत ग्लास येनात व्हडले लोट्यान घालून दिताना तें गेलें मागीर म्हळ्यार हांवें तुका पळोवन गेलें तें हो म्हणाली मागीर सगळो दीस आमी बसोन इल्लेशें कितले पयशे जाले इडल्यो उरल्यो सज्जिके उरले सोजी उरली चटणी उरली मागीर आमी सांजेर गोपालांतल्या मावशेच्या घरा गेल्या म्हळ्यार 9 वरां जालें आतां तें वचून पुरो उरलेलें पेट्यांक घालें तांचे 3-4 पेटे आसले व्हडलें तोटां तांकां ते पुरो पेट्यांक घालून आमी तांगेर रावल्या पयशे मेजून पळयताना 13 रुपये 25 पयशे जाल्यात
1: बरें बिजनस
2: म्हळ्यार 13 रुपये करता 13 रुपये करतलात वळटी व्हडली मागीर म्हणटा व्हडना 25 पयशे म्हणून उरल्यात आनी म्हजे क्लासमेट दनपारां सुमार जाणां आयल्यात दुसऱ्या दिसा इस्काला घेता ना वाल्टी पुरो जाणांनी म्हाका म्हणजे सोजी इकतलो आयलो सोजी त्याला बारी लद्दिसली म्हणजे आम्ही गाद्यात ओढले मी सांगता बसले हा सोजीक तली म्हणटा आताच्या बिझनेसाच्या झंझाट पळयताना आणि एक आंबन घटा एक टेंटिकल सोजीत किवरी म्हणता तशी बिझनेस केला त्या भविष्यात तिच्यात आणि लाईला असेल इकॉनॉमी काही बिझनेस असा म्हजे ग्रॅज्युएशन झाल्या सुरवेर हा कोडयाला गेलो वल्टे त्या दाळ म्हाका चाफराची ओळख ना जागे कवी म्हणून एक एरिको जेरियन आमकां सगळ्यांक सांगता मेळो न्हू मेलविनाचे लिडरशीप जागे कवी म्हणून सुरू केले मेलविना सांगता आम्ही पुरा सांगता मेळ्ळ्या मागीर एरीक बार इंट्रेस्ट ना तांत पुरा बऱ्या कवितेक एरीक त्या वेळार 50 रुपये दितलो त्या वेळार 1988-89 50 रुपये काढून दितालो आम्ही त्या एका चाफरा मेळटा म्हणसर न्हू हांव दुसऱ्यात स्टायलीचेर पोएट्री बरयतालो ती पोएट्री कशी म्हणल्यार लंब मरिदासान बरयल्या बरी या लुई पेरेरीजे ताणें बरयल्या बरी ती कविता बरयताल्या चाफरा मेळिल्लो आमची कविता बरोवची रीत बदल्ली ह्या चाफराच्या इन्फ्लुएन्साचेर हांवें एक कविता बरयली ती कविता बरोवन त्या दिसा आम्ही वाचून सांगताना चाफराक इतली खुशी झाली तो म्हणालो हांगा कैमणी पाद्री आसले जाल्यार टायटसाच्या उंडाचे कापां करून जेवणाच्या मेजार कोळान घालून जेवते म्हणाली बरी कविता आणि चाफराक तो इतलो राशनल न्हू मनीस ताका लागून आम्ही तल्यो बरोवंक सुरू केल्यो कविता आनी ती कविता म्हाका दिसता हांवें आतां एक सांगाचें म्हणून दिसता म्हाका हांव सांगता ही कविता काय हास्यतली न्ही वाल्टी ही कविता इली सिरियस रडयना तूं देतालो म्हणजे केला रडोवचे ती हांव ते आनी तुमी ती प्रसूत जाली नवरो नासता हांव बाळान जाली घोव नासता तिणेय जल्म दिल्लो आदार नासता हांवें भूंय घालें गत नासता तिचो गर्भ पवित्र म्हणलो म्हजो गर्भ हलको जालो तिचो दातार स्पिरीत खंय म्हजो दातार मावाली खंय कशें तें सांगा म्हाका ती अंकार आसली भाग्यवंत माता म्हळें हांवूय अंकार आसली चरबेपाडी म्हळें तिकाय दुवाळे आसले देवा येणें म्हळें म्हाका ओंक आसली पातका देणें म्हळें बडव्यान सपणयलें खंय भरतार ती सोपात येयलो बाबी सपणलें खंय पूण खंय पात येयलो कित्याक तें सांगा म्हाका तिचो पूत त्या बोऱ्या मदें जेजू जालो म्हजो पूत ह्या चोरा मदें जुदास जालो ही कविता बारी बरी लागली मागीर चाफरा आमकां बारी बरो इश्ट जालो हे बरं पहिल्यांचो उडास ते बरं तू म्हणले की चाफराक
1: चाफराक हांव चाफराच्या कवी गोष्टीत एक पुढचे बसून म्हाका एक पुढचे कविता वाचूंक अवकाश मेळिल्लो
2: ओके
1: होय होय ती कविता म्हाका उडास असा बट ती हांगा सांगचे कितली म्हणून गुत्तो ना पण हांव सांगून सोडता केदाळ तेदाळ हांव खांडी आनी परत बरयतलो त्या हातू एरिको जरी आसलो मेलविन रॉड्रिगस आसलो आणि चाफरा आसलो आणि हांव तो वळू सेंट मेरीज कॉलेजींत म्हाका दिसता फर्स्ट इयर बी कॉम अनकोण नासलो ओके कविता म्हणजे शेत न्ही पूण मुखार ऑडियन्स मध्ये फादर हेन्रीक आसतली न्हू प्रिंसिपल आसलो
2: ओके
1: चर्त लाईन म्हाका आयलो गेलो त्या वळ चाफरा होय चाफरा मेन खाले तो कविता गोष्टी
2: सूत्र
1: तो वळ खाले गोत तो वळ रामायण आणि महाभारताचे ते बार एक काले पॉप्युलर टीव्हीर दूरदर्शन मात्र असले
2: महाभारत
1: असले रामायण येऊन गेले महाभारत असले पूर येऊन गेले तो वळ हावे वसन असले रामायणातलो हिरो रामा महाभारतातलो हिरो भीमा रामायणातलो हिरो रामा महाभारतातलो हिरो भीमा हांका टीव्हीर पळोवन विसारी म्हजो बास जेजू क्रिस्त कोण मामा सो चाफराक बरी खुशी झाली ताली उठले ताजे ती चड खुशी झाली गेले म्हणल्यार आमचो प्रिंसिपल झाल्या कुडले येऊन म्हळ्यार रे त्यो बरयली चीड दिली ताकाय खुशी झाली म्हळ्यार तो वळचे चिंता म्हळ्यार तांचे अंतू टीव्हीर येता आमचे गय हांगे म्हणून तशें
2: चाफराची गजल झाली आणि तुझी कविता झाली ना वळटी दुसऱ्या आज तुझ्याकडे काही कविता
1: ना म्हाका तित्त बारी कष्टांनी बरयली थंगी थंगी हांगा इल्ले
2: कष्टांनी बरयली बरी नासतना असली म्हणून
1: बरोवन उरली हांवें ओके बरोवन व्हेल्ली खुशी झाली म्हळ्यार फादर हेन्रीक आसली ओरन एक बारी बरी झाल्या म्हणून
2: म्हाका एक पटी पद म्हणजे एरीक बाबू माणसा बाणांत केदाळ म्हणे जायत रे चान्स दिता म्हणालो केदाळ म्हणे निमाणे बाणचो बाळ मागीर हांवें एक कविता बरयल्या खंय एक विराज पेटे एक बहुभाशा कविता आसली तें पुरो यूथ कॉलेजीच्या भुरगीं ह्या कॉलेजीच्या भुरग्यांक खातीर हांवें चिंतलें हे असल हे कविता बऱ्या म्हणून तांच्या खातीर बरयली इल्ली वर्सां जालीं हाका बरोवन त्या भुरग्यांक बारी लायक जाली मागीर ती कन्नडांत बरोवन तांणी मस्त भुरग्यांनी व्हेल्या विराज पेटे गेल्ले जाल्यार ना विराज पेटे की नापक लोक खंय एका धाकट्या जाग्याचेर आमी कोडावा तुळू कन्नडा हे सगळे आसले ती एक कविता त्या भुरग्यां खातीर बरयली वासी जगे हांवें मस्त युथांक व्हडल्यान जितली कविता म्हणणार कॉलेजीच्या भुरग्यां त्या कवितेचे नाव ते म्हज्या कुडाक येता ओके आयकता गी ते म्हज्या कुडाक येता वर्सां कांय 18-20 ते म्हज्या कुडाक येता वर्सां कांय 18-20 भंगराचें कणस सोबायेचे रास साळकाचे दोळे चंद्राचे गाल चितलाची चाल मोराची वाल पश्चिम घाटाच्या जळपडा बरी कुला पर्यंत केसांचे चरास सकाळी उठ्ठा कॉलेजीक सुट्टा संजेर पाटिंगारा भूक मेजार उडयता दोन चाचार 8-8 पोटी दोळे ओड करून लान करून म्हाकाच पळयता उलयता हांसता दोळे मोडटा तोंड ओडटा नाक ओंट दांत जीब पर्यंत लागयता एक एक दीस आवयच्या रागण जेवण तरी सोडटा तरी म्हज्या मोगान सगळ्यांच दोडटा आमच्या संवसारांत आमी दोगांच हांव आनी तें लिवाईस जीन्स घालता जॉकीचे टी शर्ट आनी नायकीचे मोचे कुडाक म्हज्या आयलेंच बसकेर उडटा मोचे बेड्डा पोंदा लोडटा रप्प करून टी शर्ट काडटा म्हाका चिडावनच आनी एक उडटा अर्दो घंटो शावर सोडून बॉम्बे डेईंग असो तुवालो गुटलोन भायर येताच गळयता म्हजो सकयलो उस्वास सकयल जाता वयलो उस्वास वयर जाता बिसुळ्ळे केस हरद्या वयल्यान पातलोन म्हाका तोंड दाखयता पाट पोट पर्यान देवा म्हज्या जीव म्हजो लजेन येदो ल्हान जाता रसल्यासो म्हाका मुसोर जाता पेटचे कडेन पेटून पुसचे कडेन पुसून जाय आसचे कडेन इल्लें चडच नाका आसचे कडेन इल्लें उणेंच बारीस पुरसोतेन इजनेराचें काम ताणें केलां काळजाची उडी चडत वेता दिश्ट म्हजी गैरी जाता उस्वासाचे बांदपात जाता हांव हळू दोळे दामता हप्त्यामध्ये कॉलेज आयताराची गरज हेरे वेळा एकच तें बुका मध्ये नंतर म्हज्या वेंगे मध्ये हांव तसो गोव न्ही ते म्हजे बायली न्ही हांव ताच्या कुडांत लार्स
1: बारी सस्पेन्सार दवरले लास्ट म्हणजे
2: काय म्हटलं ना ते
1: बरे टायटस काले तुझे जिनियेचे फुगडासाचे घडयो
2: ल्हानपणाचे
1: घडयो आमच्या विक्षकांक कुशयेन काढूंक तुवें ताजो उडास केलो ताज्या वयल्यान तुझी अपुरबायाची कविता
2: होय
1: चाफरासो उडास होय आनी अक्रेची आव सस्पेन्स सगळे कान नीट धोरन लास्टाक पळयता ना आरसो हांवें मुरसो म्हणजे
2: तुका आतां राग येवन आरसो पटोवन गेले म्हणून
1: म्हाका म्हळ्यार हांव बुरसो म्हणून सांगचार आसलो आरसो म्हणून हांवें चिंतूंक वचना पूण तुज्या भंडारांत आणखी आसतले
2: सुमार
1: कविता कथा चिकणी कथा विनोद पूण आनीक उडासाचे घडयो
2: आसात
1: भोशा अनेकांत टायटस नरोंग ना ताकोडे या टायटस ताकोडे 2.0
2: येस आणि वाल्टे
1: सांगा देव बरें करू बेगीन परत मेळया
2: येस वाल्टे देव बरें करू
1: टायटस ताकोडे म्हणल्या नावानच ख्यात जाल्लो एका पुरबायेचो कवी बरोवपी उलोवपी आणि आज आणि एक बरो संघटक आज आमच्या संगता दोन गडी कुशेन काडी या कार्यक्रमांत ताज्या जिनेचो अनुभव तशेंच थोडी गडिता आणि कविता आमच्या संगता वांटून घेतली येऊनच्या हप्त्यांत अनेक सैर्या संगता आमची आणि तुमची भेट जातली.